0: सखी पितांक दारुण प्रतिज्ञा कथा शुणीच त मु आउ अधिक कण कहिबी
1: सत एका आम महाराजा बाणासुर अटल प्रतिज्ञा करिसेंति तांकु जे युद्धरे पराजित करिब आम राजजेमा उत्थानकु सेही बाहा हबो सतरे आम महाराजांकु किए युद्धरे परास्त करिब ना जेमा आमर बाहा हेबे
2: इंद्र परा खत्री जेउटी हारिगला आउ पुणी किए महाराजांकु परास्त करिब म
0: सखी चित्ररेखा सरला मो परि हतभागिनी आउ केही नाही मो पई युद्ध लागिब केते प्राणहानि घटिब हेले मो आशा मेंटिब नाही

0: चित्ररेखा काही एपर्यंत फेरिला नाही, मते कोण ठकी दे चाली गला।
1: फेरिब जेमा, निश्चय फेरिब, तुम्हें ते व्यस्त हुआ ना।
0: केबे आउ फेरिब, केते दिन आउ अपेक्षा रे रहिबी?

0: कौन हला देखु देखु मो पक्षर समस्त योद्धा निहत हेले तेबे तेबे कृष्ण गण प्रकृत रे मोर समस्कंद योद्ध हेइ तो आसुची
1: दर्पी बाण आज तोर निस्तार नाही स्वयं सदाशिव जदि तो सपक्ष रे अस्त्र धरंती तेबे मध्य तोर रक्षा नाही
0: कहर रक्षा नाही वर्तमान तार निष्पत्ति होई जीवो